नमस्कार मंडळी, मी अंजली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जयघोष करत निघालेली वारकऱ्यांची पंढरीची वारी ही फक्त महाराष्ट्राचं भूषणच नव्हे तर सगळ्या जगाचा औत्सुक्याचा विषय आहे. गळ्यात तुळशीच्या माळा घातलेले, गोपी चंदनाचा टिळा लावलेले पुरुष, रंगी बेरंगी सुती साड्या नेसलेल्या, तुळशी माळ घातलेल्या आणि तुळशी वृंदावर डोक्यावर घेऊन चालणाऱ्या स्त्रिया, मुखी अखंड विठ्ठल नामाचा गजर आणि शरीर मनाला लागलेली पंढरीची ओढ, आसक्ती आहे ती सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची, ते श्रीमुख डोळा भरून बघण्याची, चंद्रभागेच्या स्नानाची, तिथल्या वाळवंटात विठ्ठल भक्तीनं धुंद होऊन फेर धरण्याची. हा फक्त विठ्ठल भक्तांचा साधा सुधा संप्रदायच नव्हे तर चिंतनशील आध्यात्मिक बैठक असलेल्या भोळ्या भाबड्या भक्तांचं ते सांस्कृतिक व्यासपीठ आहे. अहो, आषाढी कार्तिकीच्या वारीला जाण्याची या मंडळींची केवढी ओढ, केवढी लगबग असते. शेतीभातीची कामं लगोलग नीटनेटकेपणानं उरकली जातात. लेकी सुनांवर, मुला नातवंडांवर प्रपंचाचा भार तात्पुरता सोपवला जातो. गावागावातली वारकरी मंडळी एकत्र जमतात आणि मग त्यांच्या वारकरी दिंडीला निरोप दिला जातो. पावलांना गती येते, मुखावाटे हरिनाम संकीर्तन रंगू लागतं, वाटचाल करून थकले भागले जीव थोडा विसावा घेतात. वाटेतल्या गावांमध्ये गावकरी त्यांच्या जेवणाची सोय करतात. अभंग, हरिपाठ, कीर्तन, भजनांमुळे पुन्हा तरतरी येते आणि पावलं अधिकच वेगानं पंढरीच्या वाटेवर पडू लागतात. मनात अष्टसात्विक भाव दाटून येतात, प्रापंचिक दुःखांचा विसर पडतो, समता, बंधुभाव आणि शांतीची एक विलक्षण आभा पसरते, लय साधली जाते. कुंडली

हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? अहो, माणूस दिवसभर राब राब राबतो, कष्ट करतो, कशासाठी? पोटासाठीच ना. मग या पोटाचे, या जिभेचे थोडे चोचले पुरवले तर बिघडलं कुठे? नव्हे, जिभेचे लाड करणं हा हक्कच आहे आपला. अहो, अखेरीस पोट भरलेलं असेल तरच डोकं सुद्धा काम करतं बरं. माणसाच्या चवीढवी तरी किती, आवडीनिवडी तरी किती प्रकारच्या. चारी ठाव जेवणा इतकंच, इतरही खाऊवर तेवढंच प्रेम. पण खरं सांगू, मिष्टान्न भोजनावर सतत ताव मारला तरी मराठमोळ्या मनाला, जिभेला आणि पोटाला आठवण येते ती झणझणीत तव्यावरच्या पिठल्याची, हातावरच्या पापुद्रेदार टम्म फुगलेल्या भाकरीची, डोळ्यातून पाणी काढणाऱ्या सणसणीत जहाल मिरच्यांच्या ठेच्याची, दाण्याच्या चटणीची, पांढऱ्या शुभ्र लोण्याची आणि तेलाच्या धारेची. साधी भाकरीच महाराष्ट्रात किती प्रकारांनी बनते हो. ज्वारीची, बाजरीची, तांदुळाची, कळण्याची, मिसळीची, बापरे किती प्रकार. काही सुगरणींना हातावरच्या भाकरी काय मस्त जमतात. साध्या थापून केलेल्या खरपूस भाकरी तेवढ्याच चविष्ट. भाकरीसारखंच पिठलंही किती प्रकारांनी करतात हो. कांद्या लसणीचं, दह्या दुधाचं, ताकातलं, तव्यावर परतलेलं, भरपूर कांद्याचा झुणका, कोरडं पिठलं, मोकळं वडीदार पिठलं किती प्रकार. तेल तिखट मिठाचं प्रमाण मात्र सढळ हातानेच घ्यायला हवं या पिठल्यासाठी. ठेचा तर हिरव्या मिरच्यांचा, लाल मिरच्यांचा, सुक्या लाल मिरच्यांचा, कुटलेला, खरडलेला, ठेचलेला किती प्रकार त्याचे. जोडीला लसूण मात्र हवी हा. मग होऊन जाऊ द्या बेत झणझणीत पिठलं, ठेचा अन भाकरीचा.

पहिली माझी ओवी पहिला माझा नेम तुळशी खाली राम पोथी वाची, दुसरी माझी ओवी त्रिनयना ईश्वरा पार्वतीच्या शंकरा कृपा करा, या आहेत ओव्या। ओवी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव। पूर्वीच्या काळी स्त्रिया भल्या पहाटे उठून दळण कांडण करायला बसल्या की त्यांच्या मुखातून सहजच ओव्या गुंफल्या जात। तो होता त्यांच्या सृजनाचा आविष्कार, मनात दाटून आलेल्या भावभावनांची गुंफण, सुख दुःखाचं मनोज्ञ चित्रण। खरच किती बहुमुखी प्रतिभा होती या स्त्रियांकडे। ओवी म्हणजे ओवणे, गुंफणे, त्या माया माऊल्यांच्या तोंडच्या शब्दांची ओवलेली गुंफलेली रचना म्हणजे ओवी, एक अभिजात साहित्य प्रकार। ओव्या हा समस्त महिला वर्गाच्या आस्थेचा विषय होता त्या काळी। ओव्यांचा हा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अगदी सहजतेनं हस्तांतरित झाला। वाईट याचंच वाटतं की हा एवढा समृद्ध, अगदी कमी शब्दात व्यक्त होणारा आशयघन साहित्याविष्कार केवळ मौखिकच राहिला। संसाराच्या चक्रात अडकलेल्या, शिक्षणापासून वंचित असलेल्या त्या माय बहिणींना हा अमूल्य ठेवा लिहून ठेवता आला असता तर किती छान झालं असतं ना। लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी ओविया साहित्य प्रकाराचा सखोल अभ्यास केला, हा ठेवा लोकांपुढे आणला। कवयित्री बहिणाबाई चौधरींनी आपल्या लेखणीनं त्यात मोलाची भर घातली। आजही आपल्या आजीनं तिच्या मऊसूत कापऱ्या आवाजात गायलेल्या ओव्या आठवल्या की मन कसं हळवं होतं ना आपलं।